0: Halo, Saudara Wagit.
1: Hello, Didi.
0: Jual-jual Swarnaprabha Didi, kentar acas.
1: Mui bola chen Didi, Niko chen, au Swarna Bargadu, Swarna Prabhakara kohu chen, au apan mane kentar nima chan, boli bhabu chen.
0: Haan, hame sabu lok nima na chu. Ele, Didi, aaj to Sarda Lagwa Geet ache, kai git sunba ka je mon korla acas.
1: Haan, Didi, git to sunma, Sarda Lagwa Geet to sabu Sarda Lagu chen. आउ आपण मान को साय कथा आइ कर भी श्रद्धा लागु छे तो आज गीत सुनमा श्रद्धा लागा गीत हैला मते नै जवा बुरे दुर्गा के तकनिया करी तोर बंसी देला न मते मोहन करी तो गीत सुनवा दीदी
0: आले आले आले मु सुनाई देबी दीदी तमर मन को लापरा गीत